0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम। तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक आवडत्या कार्यक्रमात स्वर तरंग, तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। तर सिखो आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत। तर सिखो ईश्वराच्या आशीर्वादाने आणि सकारात्मक विचारांनी आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करूया। तर चला मित्रांनो, मंगल विचार, भक्तिमय वातावरण आणि सूर्य संगीतासोबत दिवसाची सुरुवात करूया या पहिल्या भक्ती गाण्याने।

तरसेको अगदी अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला स्वर तरंग कार्यक्रमाचा. तरसेको स्टेशन 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी.

0: खबर तो हम ही बोलू ना का कोनी है आली लग्न घटचा मी पनवरा घेऊनिया वागर
1: जामला जहनू
0: नंतर रे थोड़ा सर्दी पड़छे जात्रा रू हंसते मधु पारवा पूजन करा अंतपड़ा ते धरा
1: अरे ढेले लाई तो करू

0: रसिको जीवन सुंदर आहे फक्त प्रत्येक सकाळ आनंदाने जगायच्या शिका. प्रत्येक दिवस ही आयुष्याने दिलेली एक नवीन संधी आहे. तर रसिको चालूच ठेवूया आपला कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी.
1: राईट स्वाईप लेफ्ट स्वाईप करता करता नजर थांबली. फर्स्ट डेट झाली आणि सनईच वाजू लागली. बघता बघता पोटात घातली भली मोठी रिंग. आईच्या पाटल्या, आजीची नथ, डिझायनर लेहंगा आणि खूप मिक्स्ड फीलिंग्स. मेकअप नीट झालाय ना, कोण दिसतोय भारी. नवरी होणार मी आता, तुमची कन्याकुमारी.

तर मंडळींनो, मला तर काहीच शंका नाही का आपण या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. आणि रसिक हो, आपलाच कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

तर सिखो जुन्या गाण्यांचा प्रत्येक शब्द आजही तितकंच ताजा वाटतो. जुन्या सुरांमध्ये प्रेम, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावना घडलेली असते. तर ऐकूया हे पुढील गाणं आणि वाजत आहोत तुम्हा सगळ्यांसाठी.

तर संगीत प्रेमी श्रोत्यांचं गाणे सहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर लवकर भेटूया. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन AM2. मंडळी हो या कार्यक्रमाच्या आरंभी आणि पूर्ण कार्यक्रम अगदी भक्तिमय असणार आहे, कारण आज मासिक दुर्गाष्टमी आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना AM2च्या वतीने मासिक दुर्गाष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा. कार्यक्रमाच्या आरंभी ऐकूया आदर शिंदे यांच्या समुद्र आवाजात अष्टमी या धर्मवीर या मूवीमधला.

रसिकमंडळी कार्यक्रमाची दिवसभेट म्हणून भवानी देवीच्या दर्शनाला जाऊया तुळजापूरमध्ये, तेव्हा शिवम पाथक आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात ऐकूया माय भवानी.

रसिक मंडळी गुड ह्या साल तुम्ही ट्यून इन करत रहा AM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आज मासिक दुर्गाष्टमीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. भवानी देवीची कृपा सगळ्यांवर असावी अशी प्रार्थना करूया. अमित राज आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात ऐकूया अंबे कृपा करी.

रसिक मंडळी, या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आज आम्ही वाजवणार आहोत दीपा आणि सुचित्रा आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात मंगला गौर. याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.